तेरी पाई कार कुमावा जे तुद पावा जा तू दीन दयाला जीओ प्रभ तू ते लेना तू मेरा कहना प्रभ तुम ते लेना।